जेकॾहिं मां गर्मी वधी वई आहे या हिन गर्मी में जेको आहे सो लो लॻंदी दौरान छुरत जे तरफ़ां हिकिड़ा साल ॾिठो वञे मौजूदु आहिनि सो मिसाल आहे पपी मौजूदु हिकिड़ी शॉर्ट वक़्त जे लाइ फ़ाइदा ॾिसो त मां जेके हिकु त जेको आहे सो पोइ जेको आहे सो जेके अंदरां

0: था त पोइ जेको आहे सो खोड़ सारे जे फैटी लिवर थी वञे थो त खोड़ सारे यानी मुश्किलातुनि में अची वेंदो आहे। लेट दवाऊं मौजूद में पिए थिए जो ठहियल जेके इहे जेके बीमारियूं आहिनि फैटी लिवर आहे हेपाटाइटिस बी आहे हेपाटाइटिस ते सां हू क़ाबिज़ थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अलाह ताला जेको आहे फसलायत मौजूदु रखी आहे छा असां स्टडी कई आहे ऐं ऑब्ज़र्व कयो आहे ॾिठो आहे अवे ताईं तॾहिं जेको आहे सो हीउ प्रोग्राम पहुचायूं इन जी हिसाब पढ़ी करे एक्सपीरियंस में आणे करे छो जो मां हिन प्रोग्राम कंदे असांखे एफ एम रेडियो ते चाहे मुख़्तलिफ़ स्टेशन्स हूंदियूं आहिनि मोरो खैरपुर नवाबशाह सकरंड मेहरापुर काफ़ी हंधनि ते असां जेको आहे सो इहो ॻाल्हायो आहे ऐं कमु कयो आहे त जेको इन्हनि जी जेको ॻाल्हियुनि जे दौरान जेको आहे सो काफ़ी दफ़ा असां हुन टॉपिक्स ते ॻाल्हाए बि चुको ज़रूरी महसूसु कयोसीं त हींअर मौसमु आहे ऐं अवां ताईं छो न जेको आहे सो हीअ ॻाल्हि पहुचाई वञे त हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी सस्ती शइ ऐं सुठी शइ जेकॾहिं असांजो ग़रीब या जो चाहे जेको आहे सो चाहे ग़रीब हुजे पर जेकॾहिं हिन शइ मां हुनखे फ़ाइदो पवे त मां चवां थो त जेको आहे सो तमामु सस्तो आहे बेशक उहो माण्हू जेको आहे सो उहे शयूं इस्तेमालु करे दवाउनि खे तरक़ करे छॾे तमामु बहितरु आहे जंहिंजी गर्माइश आहे जिगर जी गर्माइश आहे रत जी कमी आहे उन जे लाइ ई तमामु हिकिड़ो बहितरु मुफ़ीद आहे उन खां मुफ़ीद आहिनि ऐं उनखां पोइ यू टी आई में यूरिन इन्फेक्शन जंहिंखे बि गुर्दनि जी तकलीफ़ रहंदी आहे या प्रोस्टेट ग्लैंड जंहिंजो वधी वेंदो आहे उन में पेशाब थींदी आहे जलन थींदी आहे थींदो आहे आहे त हज़रात डॉक्टर साहिबान जेको आहे सो उनखे लाइक कंदा आहिनि ऐं उहा जेको आहे सो लिखंदा आहिनि त उन जो कमु ऐं फारवन जो कमु तमामु उहो साॻियो सेम आहे हालांकि हू हिकिड़ी सौशे मिलंदी आहे जेकी 50-100 रुपया हिकिड़ी पुड़ी आहे या सीरप मिलंदो आहे जेको 200-300 रुपए जो शरबत आहे पर उनजे जेकॾहिं तव्हां फारवन जो शरबत पीअंदो त ईअं सम्झो जस्ट लाइक तव्हां क्रेन मिक्स इस्तेमालु
1: तमामु घणी अॼु तमामु बहितरीन
0: बिल्कुलु कोशिशि इहा ई आहे त अञा जेको आहे सुते
1: ॻाल्हाईंदासीं
0: बिल्कुलु
1: पहिरियां
2: मादे
1: बादे जी तकलीफ़ हूंदी खाइण पीअण में कीअं आहियो इस्तेमाल कंदो आहे मिसाल काई खंड या काफ़ी नंढे ॿारनि वांगुरु कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे पोइ थोरो चस्को बि थी पवंदो आहे इनजे करे बि थींदो आहे बरहाल डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाए थो वधीक ठीकु आहे एफ एम ॿुधो
0: हा बिल्कुलु जेको आहे सो वात पचण जा बि खोड़ सारा जेको आहे सो मसाला हूंदा आहिनि ज़ाहिर या जेको आहे सो को जीअं मां मिठाण जी ज़्यादा इस्तेमालु करण जी ॻाल्हि कई को खट इस्तेमालु ज़्यादा करे थो को जेको आहे सो तरियल शयूं ज़्यादा इस्तेमालु करे थो त उनजे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि या केरु वात जी सही सफ़ाई न कंदो आहे उनजे करे बि जेको आहे सो वात पची पवंदो आहे इनजे करे सुबुह शाम हिकु त मसवाक तमामु ज़रूरी आहे उहा करणु घुरिजे ऐं उनखां पोइ जेको आहे सो पाणी गरम करे उनमें हेड या जाण या लूणु विझी उनजा गराड़ा करणु तमामु मुफ़ीद आहिनि ऐं बहितरु उनजो इलाजु असां वटि दवा मौजूदु हूंदी आहे वरना अधे खे मशहूरु न फ़िलहालु मसवाक करे ऐं ॿियो स्पंगुर जी धुई इस्तेमालु करे या वरी रूबरू ॾेखारे
1: सघे
0: फ्री डेज जुमो छंछरु आचर मौजूदु
1: आहे उन्हनि में ॾेखारे वठे वधीक बहितरु थींदो हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे कॉल जे तरफ़ ईंदासीं अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम सलाम साईं छा हाल आहे
1: दुआ अलहमदुलिल्लाह केरु साहिबु ॻाल्हायो मुंहिंजा साईं बस इन ॻाल्हि जे करे मुंहिंजी पियो जॾहिं प्रोग्राम बि रोज़ थो ॿुधी पोइ तूं डॉक्टर साहिब वटि किथे रहियो ॾाते जो ॻोठु ऐं मेहरापुर को परे आहे 10 किलोमीटर बाग बचड़ा परियां 2 किलोमीटर ॾाते जो ॻोठु सुभाणे ई हलियो आहे ॿिनि ॾींहंनि में इनशाला इहो रेशो बीहजी वेंदो डॉक्टर साहिब वटि हिकु टेके इलाज मौजूदु आहे मुंहिंजा सजण साईं
3: ठीकु आहे बाबा।